जप तप संयम देव जतीरी, एक निमुख मिलाव मोहे प्राण पतीरी, मान तान अह बुद्ध हतीरी, सा नानक सोहाग वतीरी, सूही महला पंजवा, तू जीवन तू प्राण आधारा, तुझी पेख पेख मन साधारा, तू साजन तू प्रीतम मेरा, चितै न बिसरै काहू बेरा, रहाओ बै खरीदहो दास रो तेरा, तू भारो ठाकर गुणी गहेरा, कोट दास जां कै दरबारे, निमख निमख वसै तिन नाले, हौ किश नाही सब किश तेरा, ओत पोत नानक संग बसेरा, सूही महला पंजवा, सूख महल जाके ऊंच दुआरे, ता मैं वासै भगत प्यारे।